आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मोन

0: ची सामुद्र ध्वनी खुली ठेवणं महत्त्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान. आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय. तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर 4th फलाट उभारण्यात आला असून यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. तसंच जुन्या RRI प्रणालीऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू होतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी हडपसर रेल्वे स्थानकावरून नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्याजवळ रांजणगाव इथं बोलताना सांगितलं की भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे. रांजणगाव MIDC इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd largest एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd largest एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाटएवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट्स.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि भारतातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील आकाशवाणीची यंत्रणा अधिक बळकट करण्याचा विचार असून कोणतंही केंद्र बंद केलं जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना दिलं. मोहोळ यांनी यासंदर्भात एक निवेदन वैष्णव यांना दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवणारं राज्य आहे. या निधीच्या योग्य विनियोगासाठी स्टेट CSR कक्षाची निर्मिती करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळवता येण्यासारख्या निधीचा विनियोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा निवासस्थानी आयोजित 6व्या वित्त आयोगासंदर्भात करण्यात आलेल्या सादरीकरण बैठकीत दिले. ते म्हणाले की केंद्र शासनाच्या बिनव्याजी कर्ज योजनेच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बिनव्याजी कर्जाची योजना तयार करावी आणि त्यातून विकास कामांसाठी अशा स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पडताळणी करावी. बैठकीत 6व्या वित्त आयोगाच्या 42 शिफारशींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. राज्यात मध्य रेल्वेच्या सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या सोमाटणे चिखली कॉर्डलाईन या 172 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. नव्या कॉर्डलाईनमुळे चिखली आणि सोमाटणे यांना थेट जोडणी मिळणार असून पनवेल स्थानकावरचा ताण कमी होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेतले खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई तसंच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि पक्षबदल विरोधी कायद्यातील तरतुदींकडे लक्ष वेधणारं निवेदन सादर केलं. देसाई यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याचं वृत्त आहे. मात्र राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती सभापती बिर्ला यांना करण्यात आल्याचं देसाई यांनी सांगितलं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धांमध्ये काल लीड्स इथं भारतीय महिलांनी नेदरलँड संघाचा 95 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून नेदरलँड संघानं क्षेत्ररक्षण निवडलं. भारतीय संघाच्या 209 धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ सर्वबाद 114 धावा करू शकला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान. आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय. तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 28 जून सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद।

0: गोल्ड खरा सोना।
1: 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफ एम गोल्ड वाहिनी। सकाळचे 10 वाजलेले आहेत, कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी। मनस्पर्शी कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। मनस्पर्शी कार्यक्रमात कोणत्या विषयावर गप्पा मारणार आहोत, काय विषय आहे, कोणती गाणी आहेत हे लगेचच काही वेळातच तुम्हाला समजेलच, पण नेहमीप्रमाणेच रंजक कार्यक्रम असणार आहे। आपला संपूर्ण युवा तरंगमध्ये युवा विश्वात घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींविषयी आपण बोलणार आहोत। रंजक सफरमध्ये अतिशय रंजक विषय आहे, कारण आजचा दिनविशेष, आज दिवस काय आहे त्याविषयी बोलणार आहोत। तुम्ही म्हणाल काय बरं आजचा दिवस, तर सांगते तुम्हाला, 18 जून हा आजचा दिवस आहे आणि आज जगभरामध्ये पिकनिक दिवस साजरा केला जातो। त्यानिमित्ताने खूप रंजक अशा काही गोष्टी गप्पा मारणार आहोत आणि मस्त गाणी ऐकणार आहोत आपण। आणि सुरुवातीला अर्थातच थोडीशी माहिती, थोडं मनोरंजन, थोड्या गप्पा आणि तुमची आवडती जुनी नवी मराठी गाणी। मराठी गाण्यांचा खजिना घेऊन आम्ही नेहमीच तुमच्यासोबत असतो सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत एफ एम गोल्ड वाहिनीवरती। आणि अर्थातच तुम्हाला माहिती आहे की ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रसाद सावकार यांनी काल अखेरचा श्वास घेतला। मराठी रंगभूमीवरील एक तारा काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सगळ्यांच्या मनात आहे। प्रसाद सावकार यांच्याविषयीही आपण बोलणार आहोत, नाट्यपदही आपण ऐकण्याचा प्रयत्न नक्की करूया, काही गाणी आपण ऐकणार आहोत, पण हे सगळं ऐकणार आहोत एफ एम गोल्ड वाहिनी।

सोडून या घर नाती गोती निघून जावे तया संगती, कोणाच्या तरी संगतीने निघून जावे असं म्हणणारी ही या गाण्यातली नायिका म्हणजे हे गाणं. त्यावरून आत्ता आठवलं की एक आपल्या आयुष्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आणि आयुष्याचा जो प्रवास सुरू असतो आपला, त्या प्रवासामध्ये इतक्या जणांची साथ, सोबत, संगत, सहवास आपल्याला लाभतो की त्यावेळेला सगळे वेगवेगळ्या प्रकारची नाती, त्यांचे देखणे पदर आपल्या डोळ्यासमोर आपोआप उलगडायला लागतात, दिसायला लागतात आणि काही आठवणींमध्ये असतात त्याही आठवणी आपल्या या सगळ्या साथ, सोबत, संगत, सहवासातल्या ज्या असतात त्या जाग्या होतात. आपण माणसं आहोत, इतर माणसांच्या सहवासात, संगतीत, सोबतीत तर आपण राहतोच, पुस्तकांच्या, विचारांच्या संगतीत आपण अनेक वेळेला असतो. नकळत आपले विचार, आपलं व्यक्तिमत्व त्या माणसांच्या, पुस्तकांच्या संगतीनी तसं तसं घडत जातं. आपण नेहमी एक उदाहरण देतो, अगदी पूर्वीपासनं, लहानपणीपासनं निबंधात सुद्धा आपण हे लिहिलेलं असेल की पाण्याचा थेंब तापलेल्या तव्यावर पडला की नष्ट होतो, वाफ होऊन जाते त्याची, तोच थेंब कमळाच्या पानावर मोत्यासारखा चमकतो. आपली संगत सुद्धा तशीच असते. आपण कोणाच्या सानिध्यात वेळ घालवतोय यावर आपल्या आयुष्याची दिशा ठरत असते. म्हणूनच संगत हा आपल्या संपूर्ण भविष्याचा, आपल्या विचारांचा पाया असतो आणि रोज त्यातून आपल्याला बदलण्याचा, बदलतही असतो, बरेच वेळेला आपल्यावरती खूप परिणाम करत असतो. बघा ना, चांगल्या संगतीमध्ये माणसाचा स्वभाव पूर्ण बदलण्याची एक अदृश्य अशी ताकद असते. अनेकदा आपण हे पाहतो, अनेक संतांनी या संगतीविषयी, साथीविषयी, सोबतीविषयी, सगळ्याविषयी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की चंदनाच्या झाडाच्या शेजारी एखादी साधी वेल, काटेरी झाड जरी राहिलं तरी त्या वेलीला सुद्धा नकळत त्या चंदनाचा सुवास येतो. सुसंगती माणसातली जी काही वाईट माणसं आहेत, माणूस वाईट नसतं, त्याच्यामधले जे गुण असतात किंवा त्याच्यामध्ये ज्या काही सवयी असतात त्या वाईट असतात, त्या वाईट सवयींना, वाईट त्याच्यातले

जे काही दोष असतात त्यांना हळूहळू बाजूला सारून त्यांच्यामध्ये चांगुलपणाची पेरणी नक्की करू शकतं. त्यामुळे आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी चांगल्या विचारांची, चांगल्या पुस्तकांची, चांगल्या माणसांची संगत कधीही सोडू नये असं म्हणतात, कारण तीच आपल्याला पुढे तारून नेणार असते.

सुसंगती माणसाच्या प्रगतीला कशी कारणीभूत ठरते, कळत नकळत कशी कारणीभूत ठरते. कविवर्य मोरोपंत यांनी जीवनात साधू संतांचा सहवास लाभला पाहिजे हे जाणलं आणि म्हणूनच या केकावली काव्याच्या अखेरीला परमेश्वराकडे ते प्रार्थना करतात की सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो. असेच म्हटलं तसं की अनेक संतांनी प्रत्येकाने या संगतीबद्दल, आपला सहवास कोणाबरोबर आहे, आपल्याला साथ कोणाची आहे याबद्दल इतक्या जणांनी लिहून ठेवलेलं आहे. अनितीने द्रव्य जोडी, धर्मनीती न्याय सोडी, संगतीने मनुष्य तोडी तो एक मूर्ख, असं समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय. किंवा ते म्हणतात की ज्या जैसी संगती त्यासी तैसी गती, अनासाये गती चुके अधोगती, धरिता संगती सज्जनाची. त्यामुळे आपल्याला असं संतांनी तर सांगून ठेवलेलंच आहे, पण आपल्याला ईसापनीतीच्या गोष्टी जर आठवत असतील तर ईसापनीतीच्या गोष्टींमध्ये सुद्धा एक मस्त गोष्ट होती अशी की संगतीवरती, त्याच्यावरती अर्थातच सांगितलेलं होतं की सोपी गोष्ट, एक माणूस एकदा बाजारात त्याच्यासाठी काही गोष्टी खरेदी करायच्या होत्या, त्याला काही शेतीसाठी अवजारं किंवा गाढव त्याला लागणार होतं सामानासाठी वगैरे, म्हणून ते आणायला तो गेलेला होता. आणि तो असा विचार करतो की मला आधी पारख करायची आहे ह्याची, म्हणून त्या चाचणीसाठी म्हणून तो गाढव 2 दिवसांकरता आपल्या घरी घेऊन येतो आणि कळपामध्ये सोडून देतो. मालक त्याला दुरून 2 दिवस बघत असतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे गाढव संपूर्ण कळपातून एका अत्यंत आळशी, सुस्त आणि काहीही न करणाऱ्या गाढवाशेजारी

जाऊन उभं राहिलंय. ते पाहताच त्याच्या लगेच लक्षात येतं, तो परत बाजारात नेऊन देतो आणि म्हणतो की हे नको मला, कारण पहिल्याच दिवशी त्याने ज्याची संगत निवडली ना तीच संगत त्याला त्याच मार्गावरती घेऊन जाणार आहे. किती साधी सोपी गोष्ट ही, सापनीतीतल्या सगळ्या गोष्टी अतिशय साध्या सोप्या, प्राण्यांच्या माध्यमातून सांगितलेल्या पण अतिशय सत्य सांगणाऱ्या आणि माणसालाच काहीतरी चांगलं शिकवून जाणाऱ्या अशा. त्यामुळे आजच्या आपण जुन्या काळातून संतांनी सांगितलेली त्यांची वचनं असतील, सापनीतीतली गोष्ट असेल, त्या काळातून आजच्या आधुनिक युगात जरी आपण बघितलं, संगतीची व्याख्या थोडीशी बदललेली आपल्याला दिसते, हे मान्य करावं लागेल. कारण प्रत्यक्ष माणसांच्या सहवासापेक्षा, त्यांच्या साथीपेक्षा, संगतीपेक्षा हल्ली आपण आपल्या मोबाईलच्या संगतीत फार जास्त वेळ असतो, नाही का? सोशल मीडिया आपल्याला प्रत्येकाच्या हातात आहे, आता घराघरात आहे. त्यामुळे या सोशल मीडियाच्या पडद्यावरती, मोबाईलवरती ज्या कंटेंटच्या संगतीत आपण तासनतास घालवतो तीच आपली नवीन संगत झालेली आहे. आपण काय पाहतो, काय वाचतो, मोबाईलवरती कोणाकोणाला ऐकतो यावरूनच आपल्या मनाची शांतता किंवा अस्वस्थता ठरत असते. म्हणून आजच्या काळात या डिजिटल संगतीबाबत आपण अधिक जागरूक राहणं मात्र गरजेचं झालेलं आहे.

0: मला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारणमुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
2: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात 2-2 फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
3: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्य घर.

साथ सोबत संगत सहवास या सगळ्याबद्दल बोलतोय आपण आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये. सोबत या शब्दाचा अर्थ आयुष्यभराचं घट्ट नातं असतं असं नाही, काही वेळेला ती एखादी प्रवासातली सोबत असते काही वेळाची काही क्षणांची. कधी कधी बसमधनं लोकलमधनं प्रवास करताना शेजारी प्रवासी जे बसलेले असतात त्यांच्याशी ओळख होते, काही तासांपुरती काही तासांसाठी ते आपल्या आयुष्यात येतात, किंवा जे रोजचे प्रवास करणारे आहेत ऑफिसला जाणारे त्यांची सुद्धा जी साथ असते सोबत असते ती काही क्षणांपुरती असते, रोजचे ग्रुप ठरलेले असतात. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांची जी सोबत असते ती सुद्धा तात्पुरती असते, त्यांची साथसुद्धा दिवसभरासाठी असते. पण रोजचा जो काही आपला कठीण प्रवास असतो आयुष्यातला, कामाचा ताण असतो तो हलका करण्यासाठी हे सगळेजण आपले जे साथ देणारे असतात, रोज जे आपल्या सोबत असतात, कारण ऑफिसमधला जो काळ तो भरपूर वेळ आपण तिथेच असतो दिवसभरातला, प्रवासात आपला वेळ जात असतो, त्यामुळे या कठीण काळासाठी ही सोबत खूप आवश्यक असते. जगण्याचा प्रवास आनंदी आणि सुसह्य करणारी ती असते. आणि सगळ्यात महत्वाची, काही माणसांची जी सोबत असते साथ असते आपल्याला, ती हक्काची आणि निवांत असते. तिथे आपल्याला कधीही मुखवटे घालायला लागत नाहीत, आणि ते म्हणजे आपले मित्रमैत्रिणी, खरे खरे मित्रमैत्रिणी. आपल्याशी स्पर्धा किंवा मतलबासाठी जवळ आलेले ते कधीही नसतात. जे असतात त्यांच्यापासून आपण आपोआपच दूर जातो. त्यांच्यासमोर आपल्याला कधीही सिद्ध करण्याची गरज राहत नाही. कुठली तरी हुशारी दाखवायची, काहीतरी श्रीमंती दाखवायची अशी अजिबात गरज नसते, असे आपले मित्रमैत्रिणी. त्यांची आपल्याला जी साथ असते, सोबत असते, संगत असते, त्यांचा जो सहवास असतो तो खरोखर महत्त्वाचा असतो. आपण जसे आहोत, अगदी जसे वेडे वाकडे वागणारे असू, तसेच त्यांच्यासोबत आपण राहू शकतो, मनमोकळं त्यांच्याशी बोलू शकतो, मनापासून त्यांच्या सोबतीत संगतीत हसू शकतो. अशी हक्काची सोबत भर उन्हात चालताना अचानक आलेल्या झाडाच्या थंडगार सावलीसारखी असते, जी मनाला खूप मोठी विश्रांती देऊन जाते.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो. आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही. भारत आता सहन करत नाही.
2: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

सुखाचा सहवास त्याचा उल्लेख या गाण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला. सोबतीच्या संगतीच्या साथीच्या सोबतीचा आणखीन एक देखणा टप्पा म्हणजे सहवास. सहवास म्हणजे काय तर दोन माणसांनी एकमेकांच्या अस्तित्वात घालवलेला हक्काचा वेळ. इथे कधी फार मोठ्या गप्पाच रंगायला लागतात, फार मोठे संवादच व्हायला लागतात असं काहीही नाही. एकाच ठिकाणी आपापलं काम करत एकमेकांच्या अस्तित्वानी सुखावत जेव्हा आपण वेळ घालवतो तेव्हा तो सहवास सुखाचाच असतो. मग तो आई लेकराचा सहवास असेल, कारण मुलाला आईचा स्पर्श अगदी हवा हवासा असतो. दोन जुन्या मैत्रिणींनी काहीही न बोलता एकमेकांच्या सहवासात नुसतं ती घालवलेली संध्याकाळ असेल. सहवासाची स्वतःची अशी एक छान भाषा असते जी त्या त्या नात्याला कोणत्याही अटीशिवाय समृद्ध करत असते. सहवासाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे माणसाला नकळत बदलून टाकतो. म्हणजे जी साथ असते, सोबत असते, संगत असते ती सगळीच माणसाला अदृश्य त्याच्यात काहीतरी काम करत असतं आणि ती बदलून टाकते. ज्या माणसांच्या ज्या वस्तूंच्या दीर्घकाळ आपण सहवासात राहतो त्यांचे गुण, त्यांच्या सवयी, त्यांची बोलण्याची शैली आपण नकळत आपल्यामध्ये ती उतरत जाते. एखाद्या जुन्या मंदिरात गेलो की तिथे वर्षानुवर्ष जी उदबत्ती लावली जात असेल, काय तिथे कापूर असेल किंवा जे काही असेल, तिथल्या भिंतींमध्ये दगडांमध्ये कायमचं असं काहीतरी मुरलेला एक सुवास असतो बघा, तो आपल्या चटकन लक्षात येतो. त्या त्या ठिकाणाचा सुगंध आपल्याला नाकात पटकन लक्षात येतो. तसाच अगदी माणसांचा सहवास सुद्धा आपल्या मनावरती कायम नकळतपणे, संस्कार याचा अर्थ संस्कार केवळ असं नाही तर वेगवेगळे संस्कार आपल्यावरती ते करत असतात. म्हणूनच म्हणतात की माणसं दूर गेली तरी त्यांच्या सहवासाचा अदृश्य रंग आपल्या मनावरती कायम कोरलेला राहतो, जिवंत राहतो.

आयुष्यात कधी कधी असे प्रसंग सुद्धा येतात ना की प्रत्येक वेळेलाच कोणीतरी सोबतीला असेल, कोणाची तरी साथ असेल असं नाही. कधीतरी आपण एकटे सुद्धा असतो त्यावेळेला आपल्याला कोण सोबत करणार असं आपल्याला वाटतं की एकटेपणा आलेला आहे असंही कधीतरी वाटू शकतं. पण त्यावेळेला काय होतं ना, आपली स्वतःची एकट्याची साथसुद्धा स्वतःला असते ती खूप महत्त्वाची असते. आणि आपल्या आजूबाजूला आपल्या खिडकीतून दिसणारा निसर्ग, आपल्याला असणारा एखादा छंद, एखादी कला, त्या त्यावेळेला सोबत करायला धावून येतात आपल्या मदतीला. खिडकीबाहेर दिसणारी पावसाची सर असेल, चार थेंब ओघळलेले असतील खिडकीवरनं, रात्रीच्या शांततेत दिसणारा चंद्र असेल, किंवा आत्ता जसं आपण रेडिओवरती गाणी ऐकतोय, तुम्ही गाणी ऐकताय, जशी आपली एकमेकांना आत्ता साथ आहे, सोबत आहे, तसंच तुम्हाला सुद्धा एखादं गाणं तुम्ही तुमच्या आवडीचं कशावर तरी, कम्प्युटरवर असेल, मोबाईलवर असेल, लावलेलं असेल, तर एखाद्या जुन्या आवडत्या गाण्याचा गोड सूर असेल, हे अशी सोबत कायम आपल्यासोबत असूच शकते. ती सोबत कधी तक्रार करत नाही माणसांसारखी. माणसांचे आवाज मिळत नाही, माणूस थकतो, तेव्हा गाण्यांची, सुरांची, कलेची, छंदाची सोबत नेहमीच आपल्याला सावरून धरते आणि एकटेपणा जाणवू देत नाही. अशी बरेच वेळेला असं होतं ना की आनंदाचे काही क्षण असतात ते थोडेच दिवसांसाठी असतात, ते निघून जातात. काही चेहरे असतात जे आपल्या अवतीभवती थोड्या दिवसांसाठी येतात, पण मग सुखाचे क्षण जातात, ती माणसं दूर जातात. आणि काही दुःखाचे प्रसंगसुद्धा आपल्याला, किंवा कठीण म्हणूया आपण, कठीण प्रसंग आपल्या आयुष्यात येऊच शकतात. समोर काही दिसत नाही असं वाटतं, अंधार दाटून आला आहे, आपल्याला कोणी सोबत नाही आहे, आपल्याला कोणी साथ देत नाही आहे. आणि ती त्यावेळेला म्हटलं तसं की एखादी व्यक्ती अशी असते की जी जगाविरुद्ध जाऊन तुमच्या पाठीशी कणखरपणे उभी राहते, काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, तुझी संगत मी कधीही सोडणार नाही असं सांगते. असे अनेक जण असूच शकतात. ती एखादी व्यक्तीसुद्धा खूप मोठी असते आपल्यासाठी त्यावेळेला. केवळ आपल्याला हात देणारी, मूकपणे आपल्या सोबत राहणारी, समजूतदारपणाची ती साथ असते. मनस्थिती ओळखून घेणारी, तिथे कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्याची गरज राहत नाही, कुठलीही शंका मनामध्ये राहत नाही. आणि अर्थातच अशी साथ स्वतःची सुद्धा आपल्याला असू शकते. जेव्हा स्वतःला दिलेली जी साथ असते ती अत्यंत गरजेची असते. जगात आपलं कुणी नाही जसं आत्ता मी म्हटलं ना की कठीण प्रसंग काही वेळेला उभे राहतात, काही वेळेला परिस्थिती पूर्णपणे उलटी असते की नाही आता काही होऊच शकत नाही आहे, त्यावेळेला आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात बघून मनाला ठामपणे आपण जेव्हा सांगू शकतो की काळजी करू नकोस, मी आता हे काम करणारच आहे, खंबीर आहे, मी लढणार आहे, तेव्हा स्वतःची साथ स्वतःला कधीच हारू देत नाही. म्हणतात ना की जो स्वतःला उभं करतो, स्वतःलाच स्वतःचं बळ मिळवून देतो, तेव्हा त्याला अख्खं जग सुद्धा साथ द्यायला आपोआप उभं राहतं.

0: FM Gold, खरा सोना।
1: इतक्या छान प्रतिक्रिया देताय तुम्ही, तुमचा प्रतिसाद इतका छान असतो नेहमी। मी म्हटलं तसं की एकमेकांची साथ असते आपल्याला। आम्हाला तुम्ही नेहमी फोन करून किंवा दूरध्वनीवरनं जेव्हा संपर्क साधताय तेव्हा म्हणताय की तुमची आम्हाला साथ असते, या गाण्यांची आम्हाला साथ असते। पण तुम्ही तिथे असल्याशिवाय, तुम्ही हे कार्यक्रम ऐकून आम्हाला जोपर्यंत छान प्रतिसाद देत नाही तोपर्यंत आम्हाला सुद्धा खात्री कशी करणार ना की लोक आपला छान तुम्ही कार्यक्रम ऐकताय आणि त्याचा आनंद घेताय। त्यामुळे थँक्यू सो मच। सगळेच जण खूप छान प्रतिसाद देत आहेत, प्रतिक्रिया देत आहेत। साथ, सहवास, संगत, सोबत या सगळ्याबद्दल आपण बोलत होतो। तर आज छानपैकी केवळ प्रतिक्रिया देऊ नका, तर त्याचबरोबर स्वतःसुद्धा शांतपणे विचार करा की आपल्या आयुष्यात कोणाची संगत आपल्याला आहे, प्रवासात कोणाची सोबत आहे। प्रवासात म्हणजे केवळ लोकल ट्रेनच्या किंवा कारच्या किंवा विमानाच्या प्रवासात नाही बरं का, तर एकूणच आपल्या प्रवासात सोबत कोणाची आहे, कोणाचा सहवास आपल्याला सुखावून जातोय, संकटात कोणाचा हात म्हणजे कोणाची साथ आपल्या पाठीशी आहे, या सुंदर आपल्या मनस्पर्शी अशा विचारांसह मी या गाण्यासह या कार्यक्रमातनं आत्तापुरता निरोप घेते। लगेचच आपण भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये। ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। या साथ, संगत, सोबतीबद्दल विचार मात्र नक्की करा। तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा प्रतिसाद असाच संपूर्ण कार्यक्रमात देत रहा। संपूर्ण कार्यक्रमात आपली साथ अशीच राहायला हवी बरं का।

0: ऐकत रहा FM गोल्ड वर
1: 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी सकाळचे 10:59 म्हणजेच 11 वाजलेले आहेत. कार्यक्रम सुरू झालाय युवा तरंग. युवा तरंग या कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते.

0: FM Gold, खरा सोना।
1: वेगवेगळ्या गोष्टींविषयी आपण नेहमीच युवा तरंगमध्ये बोलत असतो, कधी आपले मित्रमैत्रिणींशी आपण गप्पा मारतो, पण काही वेळेला ना कार्यक्रमाच्या आधी एखादा सुंदरसा लेख किंवा काही वाचलेलं ऐकलेलं इतकं छान असतं की ते तरुणाईसाठी जरी असलं लिहिलेलं कोणी तरीसुद्धा ते सगळ्यांसाठीच खूप छान, महत्त्वाचं, वाचण्यासारखं, ऐकण्यासारखं असतं। एक असाच खूप सुंदर लेख वाचनात आला आणि त्याबद्दल अर्थातच म्हटलं तसं की लिहिलेला होता तो तरुणाईसाठी, युवा विश्वासाठी, की त्यांनी आयुष्यात काय काय करायला हवं काय नाही अशा अर्थाचा एक सुंदर मोठे लेखक आहेत, त्यांचा लेख होता। पण तरीसुद्धा प्रत्येकासाठीच तो काही ना काहीतरी त्यातलं घेण्यासारखं असतं, ऐकण्यासारखं असतं। त्यामुळे आज त्या लेखाविषयी थोडंसं सांगते की आपण, त्यांनी लेखकांनी असं म्हटलेलं होतं की आपण ना बरेच वेळेला बरेच संकल्प सोडत असतो, खास करून नवीन वर्ष सुरू झाली की आपल्याला काहीतरी नवीन करायचं असतं आणि ते संकल्प सोडत असताना आपल्या जीवनावरती खरं तर त्याचा परिणाम होत असतो हे आपल्याला पटकन आधी लक्षात येत नाही। आपण जे काही मनात ठरवत असतो, बोलत असतो, करायचा विचार करत असतो त्याचा खूप मोठा प्रभाव आपल्यावरती पडत असतो। जीवनाविषयीचा आपला संकल्प कसा असेल यावरती बऱ्याच पुढच्या गोष्टी अवलंबून असतात। मला चार बुकं तरी शिकायची आहेत असं एखाद्याला वाटू शकतं, नोकरी करायची, मग पुढे आयुष्यात त्याचे त्याचे निर्णय असतात, कोणाला लग्न करायचं असतं, कोणाला पुढे जाऊन करिअरमध्ये काहीतरी स्वतःचं करायचं असतं, त्यामुळे काय करायचं आहे याचा विचार करतानाच आपल्याला काही गोष्टी खूप लक्षात ठेवायला लागतात असं त्या लेखकांचं म्हणणं होतं। जीवनाचा संकल्प जर अगदीच साधा सुद्धा, म्हणजे दोनच म्हटलं तसं की मला चार बुकं शिकायचे आहेत आणि नोकरी करायची, एवढा सिम्पल जर आपण ठेवला तर हल्लीच्या काळामध्ये त्याला फार काही अर्थ उरत नाही। हल्लीचा काळच असा आहे की तुम्हाला बऱ्याच गोष्टी येण्याची गरज असते, बऱ्याच गोष्टी शिकण्याची गरज असते। एक सिंगल, पूर्वीसारखं एक डिग्री घेतली आणि काम झालं असं हल्लीच्या काळामध्ये तरुणाईला चालत नाही। बऱ्याच गोष्टी, स्किल्स त्यांच्याकडे असणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे लेखकाचं म्हणणं सुद्धा असंच होतं की जीवनाचा संकल्पच जर तुमचा दोनच ओळींचा असेल तर जीवनाला आकारसुद्धा तसाच येण्याची शक्यता अधिक असते। म्हणजे तुमच्या संकल्पनेत काहीतरी कमी आहे किंवा तुम्ही तुमचं आपण आपल्याला त्या त्या वेळेला सिच्युएशन कशी आहे, परिस्थिती कशी आहे हे बघून काही गोष्टी ठरवत असतो, त्यामुळे ते चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलेलं नाही। तर ते असं म्हणतात की जर आपण शक्यताच छान मोठी बोलून दाखवली, मोठी स्वप्न जर आपण बघितली तर आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात करण्याची शक्यता असते नक्कीच। म्हणजे लेखक जयवंत दळवी एकदा असं म्हणाले होते की 16व्या वर्षी आयुष्याविषयी जे स्वप्न आपण पाहतो त्या स्वप्नाच्या प्रकाशात आपण आपलं आयुष्य जगत असतो। म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की मोठी स्वप्न बघा आणि त्यासाठी सगळ्याच मोठ्या व्यक्तींनी हे सांगितलं, एकाच लेखकांनी नाही, तर मोठी स्वप्न बघा आणि

त्या मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न करा. नुसतंच काहीतरी मला कोणीतरी मोठं व्हायचं आहे असं नाही, तर एक अजून एकाने सुद्धा एक सार्वकालिक म्हणतात ना इंग्रजी भाषेतील सार्वकालिक श्रेष्ठ कवी शेली यांनी असं म्हटलेलं होतं की तरुणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत हे मला सांगा, मी तुम्हाला त्या देशाचं भविष्य सांगतो. त्यामुळे या वेगवेगळ्या म्हणजे वेगळ्या व्यापक पद्धतीने सांगणारं हे विधान आहे. खरं तर दोन्हीचा मिळून एक अर्थ आपल्या डोळ्यासमोर येतो की आपल्या जीवनाविषयी भव्य मोठी सृजनशील अशी स्वप्न पाहिली तर आपल्या जीवनाला समाजाला देशाला सुद्धा तसा आकार म्हणजेच भव्य सृजनशील असा आकार देणं शक्य असतं असं त्या लेखकांचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी तरुणाईनी मग प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच लेखकांविषयी किंवा इतरही लेखकांनी याविषयी काय काय म्हटलेलं आहे ते त्या लेखाविषयी आपण आजच्या आपल्या कार्यक्रमात बोलणार आहोत. ऐकत रहा युवा तरंग कार्यक्रम.

0: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
1: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची। बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो। मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर डॉट जीओव्ही डॉट इन।

मोठ्या स्वप्नांविषयी आपण बोलत होतो आणि मोठी स्वप्न पाहण्याविषयी आणि त्यासाठी प्रयत्न करण्याविषयी काय काय कोणी कोणी सांगितलेलं आहे त्या लेखाबद्दलही आपण बोलत होतो. पण त्याचबरोबर अर्थातच आपला कार्यक्रम आहे युवा तरंग, त्यामुळे युवा विश्वात काय काय चाललंय, कोणकोण काय काय करत आहे याविषयी सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमात बोलत असतो. लेखाविषयी नंतर बोलूच या, पण त्याचबरोबर एक तरुण मुलगा आहे एक अमन शर्मा नावाचा, 19-20 वर्षाचा फक्त, दिल्ली येथे राहतो आणि दिल्लीत राहणारा हा आपला तरुण मित्र म्हणूया की जो त्याचं आयुष्यात तो म्हणाला की माझे बरेच सारे मित्र सुट्ट्यांमध्ये कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे, बरेच जण आता हल्लीच्या काळामध्ये फॉरेन ट्रिप्स करतात, त्यामुळे बरेच सारे मित्र कुठे कुठे जात असताना माझ्या सुट्ट्या मात्र खूप वेगळ्या प्रकारच्या असायच्या. लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी मला प्रत्येक वेळेला फिरायला म्हणून न्यायचं तर ती ठिकाणं कुठची होती तर वेगवेगळी अभयारण्य, नॅशनल पार्क, बर्ड सँच्युरीज अशा ठिकाणी म्हणाला मला आईबाबांनी फिरायला नेलं. आणि प्रत्येक वेळेला आम्ही खूप छान छान बर्ड वॉचिंग म्हणजे अर्थातच पक्षी निरीक्षण करणं, झाडं, निसर्ग यात रमायला मला माझ्या आईबाबांनी शिकवलं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण राहतो तर दिल्लीसारख्या शहरामध्ये, दिल्ली, मुंबई, पुणे कुठलीही अनेक शहरं अशी आहेत की जिथे आता काँक्रीटची जंगलं आहेत आणि निसर्ग आपल्यापासून दूर दूर जातोय हे सगळं त्याच्या स्वतःच्या सुद्धा लक्षात आलं. आणि त्यांनी सुद्धा असं ठरवलं की आपण छोटं पाऊल उचलूया, स्वप्न मोठं बघूया. आणि त्यांनी असं स्वतःला ठरवलं की आता आपण काय करायचं तर बर्ड वॉचिंग म्हटलं तसं की पक्षी निरीक्षण करणं, जंगल सफारी म्हणजे फिरायला जाणं जंगलात झाडामाडांच्या सहवासात राहणं हे जरी त्याला आवडत असलं त्याबरोबर फोटोग्राफी करणं ही सुद्धा त्याची आवड होती. पण निसर्गामध्ये फोटोग्राफी करायला प्रत्येक वेळेला कुठे जाणार, तर त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलं की आपणच काहीतरी एक छोटीशी सुरुवात करूया. मग त्यांनी जो करोना काळ होता आपला जेव्हा प्रत्येकजण घरात होतं त्यावेळेला त्यांनी असं सुरुवात केली की ठीक आहे आपल्या घरापासून काय सुरुवात करता येईल, म्हणून त्यांनी छोट्या छोट्या झाडांची रोपांची आपल्या गच्चीमध्ये लावायला सुरुवात केली. आणि असं करत करत त्यांनी बघितलं तर त्याच्या गच्चीत त्याच्या घराच्या आजूबाजूला त्यांनी स्वतः जी झाडं लावायला सुरुवात केली ती इतकी भरपूर झाली की जवळजवळ किती म्हणता येतील त्याला, आपण 500-600 झाडं त्यांनी लावली असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी एक छोटंसं अर्बन जंगल असं त्याला नाव दिलंय आणि ते स्वतःचं अर्बन जंगल त्यांनी तयार केलं. आणि त्याच्या लक्षात आलं की ह्या छोट्याशा बागेत त्याच्या, ज्याला अर्बन जंगल असं तो म्हणत असला तरी, या छोट्याशा जागेत त्यांनी जे काही सुरू केले आहेत झाडं लावायला, रोपं लावायला, त्याच्यात जी फुलं फळं त्याला यायला लागलीत तिथेसुद्धा मग वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं, मधमाशा, कितीतरी प्रकारचे पक्षी असं सगळं काही यायला लागलंय. तो म्हणाला मी अगदी गच्चीत उभा राहून सुद्धा माझे छान फोटो काढू शकतो या फुलपाखरांचे आणि पक्ष्यांचे. त्याच्या घरासमोरचं जे झाड आहे त्या झाडावरती एका पक्षांनी घरटं केलं त्याचे फोटो त्याला काढता यायला लागले. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की केवळ एक छोटी छोटी सुरुवात केल्यानंतर लोकसुद्धा मग विचारायला लागले की तू हे काय करतोयस, पक्ष्यांचे फोटो त्यांनी ग्रुप त्यांच्या मित्रांमध्ये सर्क्युलेट करायला सुरुवात केली. आणि मग त्याच्या लक्षात आलं की खूप जणांना आवड आहे पण समजत नाही आहे नक्की कुठे जावं, कशी माहिती घ्यावी. तर लहान मुलांसाठी, म्हणजे आता तो स्वतःच 19-20 वर्षाचा आहे पण त्याच्यापेक्षा लहान मुलांसाठी जी 12-14 वर्षाची आहेत, जी एकेकटी बाहेर जाऊ शकतात अशा वयोगटातल्या मुलांना त्यांनी गोळा केलं आणि त्यांच्यासाठी पक्षी निरीक्षण, फोटोग्राफी जे तो स्वतः करतोय, फुलपाखरांचं निरीक्षण म्हणजे थोडक्यात प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पती यांचं निरीक्षण करण्यासाठी एक छोटा ग्रुप तयार केला. आणि त्यांनी दिल्लीमध्येच त्यांनी असा एक क्लब त्या मुलांसाठी तयार केला आणि तो क्लब डिफरंट आहे असं तो म्हणतो. ह्याचं कारण का, तो कोणीतरी मोठी माणसं, कोणीतरी त्यातले अभ्यासक, तज्ज्ञ यांच्याकडून माहिती घेण्यापेक्षा आपल्याच एखाद्या मित्राकडून घेतल्यासारखी ती माहिती जेव्हा मिळते तेव्हा त्याच्यात अजून मजा येते मुलांना. त्यामुळे असाच त्याच्यासारख्याच 2-4 मित्रांचा ग्रुप की ज्यांना यांची थोडीफार या लहान मुलांपेक्षा पक्ष्यांची, प्राण्यांची अधिक माहिती आहे, झाडांची थोडी अधिक माहिती आहे आणि ते काहीतरी करू इच्छितात,
तीच मुलं त्यांच्यापेक्षा लहान वयाच्या मुलांना माहिती द्यायला लागले, क्लब तयार झाला आणि अशा छोट्या छोट्या टूर आपण म्हणूया आजूबाजूच्या जिथे निसर्ग आहे, जिथे त्याच्या जवळपास एखादं छोटंसं अभयारण्य आहे, अशा ठिकाणच्या टूर्स, नॅश पार्क्स आहेत, टूर्स त्यांनी मुलांसाठी सुरू केल्या. किती छान नाही का की आपल्याच वयाची मुलं जेव्हा आपल्याला माहिती देतात एखाद्या दादा ताईसारखी, तेव्हा त्यांच्याकडनं ते ऐकण्यात अजून मजा असते. कारण मग एकत्र बाहेर जाणं, तिथे हे सगळं जाणून घेणं, फोटोग्राफी, नवीन नवीन हल्ली कॅमेरे असतात, मोबाईल असतात, तर या सगळ्यातनं निरीक्षण करणं, तर हे सगळं छान त्यांनी सुरू केलं आणि आता त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळतोय. भरपूर मित्र त्याच्याशी जोडले गेलेले आहेत या संदर्भात. तर असंच किती छान वाटतं, आपण अशाच मुलांविषयी, अशाच तरुण मित्रांविषयी जाणून घेणार आहोत. मोठी स्वप्न बघण्याविषयी जे आपण बोलत होतो त्याविषयी सुद्धा बोलत राहणार आहोत आजच्या आपल्या युवा तरंग कार्यक्रमात. ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.teli-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता।

सोशल मीडियाच्या आजच्या काळामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट पोस्ट करतो तेव्हा त्याला आपोआपच चांगला वाईट प्रतिसाद तर मिळतोच, पण काही काही वेळेला त्यातूनच एखादी चळवळ कशी उभी राहते याची उत्तम उदाहरणं आपण आत्ता सध्या आपल्या आजूबाजूला बघतो आहोतच. तसंच काहीसं झालं तामिळनाडूमध्ये आणि एक छोटीशी चळवळ सुरू झाली पण त्यासाठी पहिलं पाऊल टाकलं गेलं होतं टार्गेट झिरो प्लास्टिक अशा नावानी. टार्गेट होतं झिरो प्लास्टिकचं, त्यासाठी जवळपासच्या डोंगर रांगांमध्ये जाऊन स्वच्छता करायची एवढंच आधी छोटं पाऊल उचललं गेलं एका अशाच तरुणाईनी, म्हणजे ग्रुपनी त्यांच्या म्हणूया आपण, त्या गटांनी तिथे जायचं, जंगलातलं अभयारण्यातला कचरा गोळा करायचा, अनेक प्रकारचं प्लास्टिक बाटल्या प्लास्टिकच्या आणि भरपूर सारा कचरा त्यांना तिथे बघायला मिळाला. आणि तो कचरा बघून त्यांना असं झालं की खरं तर ह्याची सुरुवात कुठे झाली माहिती आहे, त्यातल्याच एका ग्रुपमधल्या एका तरुण मित्रांनी फोटो काढायचा किंवा व्हिडिओ करायचा प्रयत्न केला होता जेव्हा तो निसर्ग भटकंती त्याची सुरू होती आणि एका स्पर्धेमध्ये तो फोटो पाठवणार होता. त्यावेळेला एका प्राणी जेव्हा तिथे चरत होते तेव्हा त्यांना प्लास्टिक चावताना त्यांनी खाताना बघितलं

आणि तो फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर झाला आणि त्याने आपल्या मित्रांना दाखवला. मित्रांना दाखवल्यानंतर सगळ्यांनाच अशी हळहळ वाटली की आपण काहीतरी आता करायला पाहिजे. आणि त्यातून तो फोटो त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावरती आणि त्यांच्या त्यांच्या ग्रुप्समध्ये पाठवला गेला आणि तिथून ही थोडंसं पहिलं पाऊल टाकूया. आता एन्व्हायरमेंटल वॉरियर्स, यंग एन्व्हायरमेंटल वॉरियर्स तिथून आले पुढे सगळेजण. आणि मोठा एक खरं तर आधी छोटा आणि मग नंतर हळूहळू त्यांना जोडत गेली अनेक मुलं, अनेक मित्र त्यांचे. आणि ट्रेकिंग करता करता हे सगळं काही दिसलेलं, हे त्यातनं पहिलं पाऊल टाकलं गेलं की टार्गेट झिरो प्लॅस्टिक. आणि तिथून त्यांनी कचरा गोळा करणं, ह्या सगळ्या प्राण्यांसाठी त्यांचे त्यांचे मार्ग मोकळे ठेवणं, कारण अनेक ठिकाणी हे प्लॅस्टिक जिथे काही जे काही पाण्याचे जे स्रोत होते तिथे तिथे जाऊन हे अडकलेलं होतं काही वेळेला, त्यामुळे तलावामध्ये होतं. तर हे सगळं स्वच्छता करणं हे सगळं त्यांनी सुरू केलं. आणि त्यानंतर मोठा ग्रुप होत होत त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं परमिशन घेऊन सगळा भाग त्यांनी तो स्वच्छ करायला सुरुवात केली. आणि त्याला अर्थातच जेव्हा तुम्ही असं मोठं काम करता तेव्हा त्याच्यात लोक दखल घेतातच. साधारण जून 2018 ही मोहीम सुरू झाली, ती जून 2025 गेल्या वर्षीपर्यंत जर बघितलं तर या मित्रांनी मिळून त्यांनी जो ग्रुप तयार केला त्यांनी मिळून 1900 पोती जवळजवळ कचरा प्लास्टिक वेस्ट त्यांनी गोळा केलं. 560 टन वेस्ट तिथून त्यांना गोळा करायला लागलं. म्हणजे काय प्रकारचा माणूस कचरा करतोय आणि सगळ्या निसर्गामध्ये आपल्या नको त्या खुणा सोडून येतोय याचं उत्तम उदाहरण त्यांनी बघितलं आणि लोकांसमोर ते मांडलं. पण अर्थातच गव्हर्नमेंटकडनं त्यांची दखल घेतली गेली, त्यांना पारितोषिकही देण्यात आलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या पारितोषिकासाठी कोणी करत नाही हे जरी अगदी खरं असलं तरी टार्गेट झिरो प्लास्टिक हे त्यांचं मिशन जे आहे, ही मोहीम आहे, ही अशीच सुरू आहे आणि खूप उत्तम रीतीने हे काम असं चालू राहावं. आणि म्हटलं तसं की बरेच वेळेला ना आपल्याला मोठी स्वप्न बघायची असतात, बरोबर आहे, पण त्यासाठी छोटं आणि पहिलं पाऊल टाकणं प्रत्येकाने हे किती आवश्यक असतं हे आपल्याला अशी छोटी छोटी उदाहरणं आपले जे तरुण मित्र आहेत ते दाखवून देतात की दुसऱ्या कोणाची वाट न बघता स्वतःच परमिशन घेऊन स्वतःच स्वतःच्या हातांनी हे काम करायला त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे हॅट्स ऑफ आहेत असे सगळेजण जे वॉरियर्स ज्यांना त्यांनी म्हटलंय की एन्व्हायरमेंटल वॉरियर्स, ते सगळेजण असं खूप सुंदर काम करतायत. आपणही आपल्याकडनं प्रत्येक वेळेला एक पाऊल नक्की टाकू शकतो, पहिलं पाऊल उचलू शकतो की निदान फार मोठं काही करता आलं नाही तरी मी माझ्याकडनं पर्यावरणाला हानिकारक किंवा त्याचा ऱ्हास होईल असं काहीही करणार नाही इतपत प्रतिज्ञा आपण प्रत्येकजण करू शकतो हे यांच्याकडे बघून खरंच शिकण्यासारखं आहे.

मोठ्या स्वप्नांबद्दल आपण आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलत होतो आणि त्या लेखामध्ये जे आपण मगाशी साथ संगत सोबत याविषयी बोलत असताना म्हटलं होतं ना की स्वतःला स्वतःची साथ असणं जसं म्हणतात तसंच गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स देमसेल्व्ज असं इंग्रजीमध्ये सुद्धा म्हण आहे आणि अर्थातच इंग्रजीतली दुसरी म्हण सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की नॉट फेल्युअर बट लोअर एम इज क्राईम असं म्हटलं जातं. तर ध्येय संकल्प स्वप्न छोटी असणं यापेक्षा ती मोठी असायला हवीत याविषयीच सगळ्यांनी भाष्य केलेलं आहे. मग ती भाषा कोणतीही असो, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हे सगळं मराठीतून जरी आपण म्हटलं तरी मराठी असो इंग्रजी असो भाषा कोणतीही असो आपल्याला स्वप्न मोठी पाहायची आहेत आणि त्यासाठी प्रयत्न करायचा आहे असं सांगणारेच आपल्याला आपल्या प्रत्येक संस्कृतीत प्रत्येक भाषेत कोणी ना कोणीतरी सांगून जातात. जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचा संकल्प सोडला. अशाच 16व्या वर्षी उभ्या मानवतेची माऊली झालेल्या ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ सिद्ध केला. त्यामुळे आपण म्हटलं तसं की वय जरी

लहान असलं तरी सुद्धा मोठी स्वप्न पाहण्यासाठी त्याला कोणी अडवू शकत नाही तुम्हाला. आधुनिक मराठीतले कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी वयाच्या 16व्या वर्षीच असं म्हटलंय की मला साक्षात्कार झाला होता आणि आपण आयुष्यात काहीतरी होऊ शकतो तर तो कवीच होऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं होतं. अनेक उद्योजकांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या आयुष्यातल्या अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्याचं काम करणारा एक मुलगा आणि त्याला कोणीतरी विचारलं होतं की आयुष्यात तुझं स्वप्न काय आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मला या क्षेत्रातली माझ्या मालकीची एक मोठी जागतिक कंपनी उभी करायची आहे. आणि त्या उद्योजकांनी पुढे खरोखरच आपल्या जीवनाला तसा आकार दिला आणि असं मोठं स्वप्न प्रत्यक्षात साकार केलं. त्यामुळे जो सुरुवातीलाच म्हटलं होतं तसं की त्या लेखकांनी या तरुणाईसाठी सांगितलंय की प्रत्येक जण जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातलं असं मोठं स्वप्न पाहत आपल्या आपल्या जीवनाला खूप छान आकार देऊ शकतो, त्यामुळे भव्य आणि सृजनशील असा आकार येईल याची खात्री स्वतःमध्ये बाळगा आणि तशी स्वप्न बघून तसाच प्रयत्न आयुष्यात नक्की करत रहा.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: 101 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 12 वाजलेले आहेत. युवा तरंग या कार्यक्रमात आपण थांबलेलो आहोत आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे रंजक सफर. रंजक सफर कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. सकाळी सकाळीच मी तुम्हाला म्हटलेलं होतं की दरवर्षी 18 जून म्हणजे आजच्या दिवशी जगभरामध्ये जागतिक पिकनिक दिवस साजरा केला जातो. हल्ली किती वेगवेगळ्या प्रकारचे दिवस असतात ना, रोज काही ना काहीतरी नवनवीन साजरं केलं जातं. पण आपल्याला काय छान आहे, पिकनिक दिवस आहे. तुम्हाला माहिती आहे का, फ्रेंच भाषेतून पिकनिक हा शब्द आपल्याकडे आलेला आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये आलेला आहे. आणि ह्याचा फ्रेंचमध्ये अर्थ काय होता तर सामाजिक मेळावा, जिथे लोक त्यांच्या खाद्यपदार्थांसह एकत्र जमतात. काय झालं की पिकनिकच्या उत्पत्तीबद्दल असं मानलं जातं की एकत्र येणं, कुठेतरी जाणं आणि एकत्र तिथे खाणं पिणं हे साधारण फ्रेंच राज्यक्रांती जेव्हा झाली होती त्या काळामध्ये सुरू झालं. आणि एकदा तर मला वाटतं जवळजवळ त्याच्या नावावरती एक विश्व म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा झालेला आहे की जेव्हा 20,000 लोकांनी असा पिकनिकमध्ये सहभाग घेतला आणि ते एका अनौपचारिक अशा मैदानी ठिकाणी जमले होते मैदानात आणि तिथे जेवणाचा कार्यक्रम झाला आणि खूप लोकप्रिय झालं हे सगळं आणि मनोरंजनाचं एक माध्यम झालं त्यांच्यासाठी. त्यामुळे प्रवास काय, प्रवास सगळ्यांना आवडतो, त्यामुळे पिकनिकबद्दल बोलायचं म्हटलं तरी काय उत्साह असतो. आहा हा मस्तच एकदम की उत्साहाने तो वन डे पिकनिक ठरवायचे का एखादी रात्र कुठेतरी राहायचं आहे. कारण पावसाळा आला, आता पावसाची जरी प्रतीक्षा असली तरीसुद्धा पावसाळी दिवस आले म्हटल्यानंतर एखादी पावसाळी पिकनिक तो बनती है असं म्हणून एक बेत आखले जातात ना, जे ते प्लॅनिंग करण्यातच जी काही मजा असते ना ती त्या पिकनिकच्या दिवसांपेक्षा सुद्धा थोडीशी जास्तच असते. पण आज आपण थोडीशी रंजक अशी सफर करणार आहोत, नॉस्टॅल्जिक पुन्हा एकदा तुम्हाला करणार आहे की शाळेमध्ये साधारण डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये जसं अॅन्युअल फंक्शन, गॅदरिंग, स्नेहसंमेलन ठरलेलं तसे किंवा स्पोर्ट्स डे ठरलेले तसंच पिकनिक सुद्धा ठरलेली, निवासी सहल असेल, वन डे पिकनिक असेल तरी नुसती धमाल. काय झालं, आम्ही आत्ता एका गेट टुगेदरसाठी जमलो होतो आणि कोणीतरी गाणं म्हणण्याचा आग्रह एकमेकाला झाला आणि मग एकाने छान गाणं म्हटलं, दुसऱ्याला काही जमलं नाही तर त्यांनी ना एक पिकनिक सॉन्ग म्हणून दाखवलं, म्हणजे सगळ्यांनी गावं त्यांच्या बरोबरीने म्हणून इतकी मजा आली. आणि मग एकदम आठवलं की अरे आपण जेव्हा एका ठराविक काळामध्ये पिकनिकला जात होतो त्यावेळेला ना ठराविकच गाणी म्हटली जायची, त्याची खूप मजा असायची. म्हणजे जसे ठराविक पदार्थ नेले जायचे की श्रीखंडाच्या गोळ्या, लिमलेटच्या गोळ्या, आवळा सुपारी आणि पुरी भाजी डब्यामध्ये असायची, हा जो काळ होता ना त्या काळामधली गाणी सुद्धा तीच तीच होती. कारण आजच्यासारखा जमाना नव्हता. आता आपण शाळाच इंग्रजी माध्यमाच्या, वेगवेगळ्या भाषा मुलं शिकतायत आणि

मज्जा सगळ्यांना आठवायला लागलेली आहे त्यांची त्यांची पिकनिक आणि त्यांची त्यांची गाणी. कारण म्हटलं तसं की पूर्वीच्या काळी मोटरगाड्यांमध्ये रेडिओ टेप रेकॉर्डर असे काही विपुलतेनी नव्हते, म्हणजे आत्तासारखं सगळं काही बोकाळलेलं नव्हतं. सी डी प्लेअरचा तर जन्मच झालेला नव्हता, त्यामुळे आणि एकतर मोटरगाड्या पण लोकांकडे फार कार्स नव्हत्या, त्यामुळे शाळा कॉलेज पिकनिकला जाताना ट्रिपला जाताना आपली नेहमीची बस असायची आणि बसमधनं निघालं की गणपती बाप्पा मोरयाचा गजर पहिले व्हायचा आणि तो गजर झाल्यानंतर मग जिथे कुठे जातोय तिथपर्यंत ठराविक गाणी त्याच ओळीनी म्हटली जायची, मागे पुढे होत असतील अर्थातच आणि मग कोणाची तरी काहीतरी नवीन भर पडायची. पण बघा ना, तुम्ही थोडं आठवायला लागलं तर आत्ता मला श्रोत्यांचे जे फोन यायला लागले त्यांना सगळ्यांना जुनी गाणी इतकी पटापट आठवायला लागली. गल्ल्यांसाखली सोन्याची ही पोरी कोणाची या गाण्यानी बहुतेक वेळेला सुरुवात व्हायची. मग कोणाला तरी सोनू आठवायला लागायची की सोनू तुला सोन्याची माळ घे, सोन्यापरी लेडीज घड्याळ घे, टेरिकॉटची साडी घे गोल गोल, आता तरी माझ्याशी गोड बोल असं म्हणून सोनूला गोड बोलायला लावून गाडी लाल लाल पागोट्याकडे वळायची. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंत्या दादा गेला जीव झाला येडा. किती प्रकारची गाणी होती आणि ती एकदम टाळ्या वाजवत जोरा जोरात आरडा ओरडा करत मोठ्या मोठ्यांदी ती गाणी बसमध्ये म्हणून बस दणाणून सोडणं हा एक अत्यंत आवडीचा भाग होता या पिकनिकमधला. मग चिंत्यादादाला घालवून दिलं की त्याच्यानंतर यागो दांड्यावरून नवरा कुणाचा येतो गाणी सुरुवात व्हायची. पार अगदी दारुगोळे उडवेपर्यंतही वरा

चालू राहायची. मुलं बऱ्याच वेळेला अशी गाणी म्हणता म्हणता टाळ्या वाजवता वाजवता बसमधल्या मधल्या भागात नाचायला सुद्धा बरेच वेळेला सुरुवात करायची आणि नुसती धमाल यायची. हल्ली आपण मोबाईलमध्ये फोटो काढण्यामध्ये दंग होतो, पण हे सगळं जे चालू असायचं ना ती धमाल काही वेगळीच होती. बरेच वेळेला काय व्हायचं, नाचून गाऊन दमलं की मग मालाडचा म्हातारा म्हाताऱ्याची म्हातारी शेकोटीला आला ते जे काही सुरू व्हायची ती लांबी चौडी मालाडपासून साताऱ्यापर्यंत कोणताही असायचा शेकोटी मात्र पेटायची आणि शेकोटीला येताना तो अख्खं वराड कसं काय घेऊन यायचा त्याच्यामध्ये कोण कोण ॲड व्हायचं याला काही त्या धमाल जी करायचो आपण त्याला काय सांगावं त्याला काय म्हणावं हे काही सांगताच येत नाही. आणि मग जर कुठेतरी बीचवर सहल जाणार असेल तर हमखास हटकून मी म्हटलं तसं की मराठी गाणी तर व्हायची, मराठी हिंदी आणि मग काही काही इंग्रजीसुद्धा, की इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग बाय द सी अशा प्रकारची गाणी व्हायलाच पाहिजेत. त्यामुळे किती गाणी आठवाल आणि किती ती धमाल असायची ती थोडीशी सगळ्यांनीच आठवूया. तुम्ही फोन तर करत आहातच पण स्वतः मनामध्ये सुद्धा ती गाणी आठवा आणि त्या जुन्या आठवणींनी त्या रंजक सफरीमध्ये जी सफर आपण करायचो ना त्याचा आनंद मनामनामध्ये प्रत्येकाने घ्या बरं.

सपदरवार अशी उरतो बग बगून जीव धार धारतो सपदरवार अशी उरतो अग बगून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची तल करी जीवास हल मज गुलाम पाचे फुला

खूप मजा येते. सगळेजण इतकी गाणी आठवतात आणि सांगतात. आता सगळी गाणी गायचं तर गाणं तर शक्य नाही, आपापल्या घरी सगळेजण जमले की गाऊन बघा आणि आठवून त्याची मजा घ्या. कारण किती प्रकारची, कारण म्हटलं तसं की ठराविक गाणी तर असायचीच पण प्रत्येकाची स्वतःची अशी वेगळं वेगळं काहीतरी सुद्धा त्याच्यामध्ये असायचं. कधी जुनी नवी मराठी हिंदी गाणी त्यावेळेला गायली जायची, चित्रपटातली गाणी, काही वेळेला शब्द बदलून त्याच्यामध्ये स्वतःचे शब्द घालणं, असं काय काय काय काय वेगवेगळं व्हायचं. कधी हिंदी गाणी त्याचं मराठी ट्रान्सलेशन व्हायचं आणि काहीतरी विनोदी त्याचं गाणं तयार व्हायचं. त्यामुळे किती प्रकार आपण पिकनिकला गेल्यानंतर करतो, पण गाणी म्हणणं आणि भेंड्या खेळणं हे मात्र अगदी कायम बसमध्ये बसल्यानंतर व्हायचंच व्हायचं. बऱ्याच जणांना माहिती असेलच की संध्याकाळी संध्याकाळी हे गाणं सुद्धा हमखास व्हायचं. मालवण पाण्यामध्ये किल्ला ह्या गाण्यामध्ये तर अगदीच जलदुर्गाची सफर सुद्धा घडवली जायची. ही गाणी चालू असताना आत्ता जे आपण गाणं ऐकलं तसं हिल हिल पोरी हिला किंवा पुढचं जे गाणं मी लावणार आहे ही गाणी म्हटली

नाही म्हणजे हिची चाल तुरु तुरु ही गाणी म्हटली नाही तर फाऊल धरतील की काय अशी शंका यावी इतकी ही गाणी या पिकनिक सॉंग्समध्ये अगदी मस्ट होती असं म्हणायला हरकत नाही.

अशा प्रकारची वेगवेगळी वेगवेगळी गाणी म्हणत म्हणत आपण कधी कधी अजून एक गाणं सुद्धा राहिलं ना की यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, एक तरी दोन तरी तीन तरी असतील, चार तरी पाच तरी, असं करत करत किती ते बुलबुल हवे तेवढे आणायचे आणि त्यांना तीरावरून उडू द्यायचं, याचं गणित कधीही करता आलं नाही. हे करता करता बाईंचा सरांचा आवाज यायचा आणि मग उतरण्याचं ठिकाण यायचं, सहलीच्या ठिकाणी पोचलं की त्या ठिकाणी धमाल पुन्हा करायची, पुढे काय काय करायचं, कोणते खेळ खेळायचे, बाई काय सांगणार आहेत, हे सगळं विचार करत करत मनमुराद आनंद घ्यायचा, नवीन उत्साह आणि ऊर्जा घेऊन मग पुन्हा एकदा बसमध्ये चढताना पुन्हा एकदा भेंड्या खेळायचं, कोणाला तरी सुचायचं. पण हळूहळू उत्साह जो सकाळचा असायचा तो हळूहळू मावळायला लागलेला असायचा. पण तरीसुद्धा ती जी काही पिकनिकची मजा होती, वन डे पिकनिकची किंवा शाळेतल्या निवासी सहलीची सुद्धा, ती काही औरच होती. त्या सगळ्या या सहल गाण्यातून आपल्यापैकी अनेकांच्या शाळा कॉलेजच्या दिवसाच्या आठवणी आज ताज्या झालेल्या आहेत, त्यामुळे

खूप मजा येते असे विषय जेव्हा आपण थोडेसे नॉस्टॅल्जिक होतो तेव्हा, जुन्या आठवणी जेव्हा आपल्याला येतात तेव्हा. त्यामुळे आज सहलीवरनं आठवलं की आजचा पहिला प्रश्न सुद्धा जो विचारणार आहे तो थोडासा असा अशाच संदर्भात विचारते, कारण आपण कुठे ना कुठेतरी जेव्हा फिरायला जातो ना त्यावेळेला वेगवेगळ्या गोष्टी बघायला जातो. कधी आपण म्युझियम्स बघायला जातो, कधी निसर्गात केवळ निसर्गभ्रमंती, अभयारण्य, नॅशनल पार्क्स या असं वेगवेगळ्या गोष्टी बघायला जातो. तर आजचा पहिला प्रश्न तुम्हाला विचारते. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, पण ज्यांना माहिती नाही त्यांनी नक्की लिहून घ्या. 4515 4134 आणि 4515 4135 4515 4134 आणि 4515 4135 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. 022 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी. आणि प्रश्न हाच आहे की तुम्हाला नाव सांगते मी एका अभयारण्याचं, व्याघ्र प्रकल्पाचं. त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये, त्या अभयारण्यामध्ये 1400 वर्ष जुने शिलालेख मध्यंतरीच्या काळात सापडले पुरातत्व विभागाला. आणि साधारण 2र्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंतच्या कालखंडातले हे शिलालेख तर आहेतच, पण त्याचबरोबर तिथे त्यांना बऱ्याच गोष्टी, म्हणजे कुठे शैलचित्रसुद्धा सापडली किंवा अशा बऱ्याच गोष्टी तिथे त्यांना जुन्या शिलालेखांमधनं बघायला मिळाल्या, बऱ्याच जुन्या गोष्टीसुद्धा सापडल्या. तर हे शिलालेख आत्ता सापडलेले आहेत ते आहेत नल्लामाला अभयारण्य किंवा नल्लामाला व्याघ्र प्रकल्पामध्ये. कुठे आहे हा व्याघ्र प्रकल्प ते ठिकाण सांगा. भारतातल्या नल्लामाला अभयारण्य व्याघ्र प्रकल्पामध्ये आत्ता प्राचीन असे शिलालेख सापडले होते, 1400 वर्ष जुने शिलालेख सापडले होते. तर हा हे शिलालेख कुठे सापडले, म्हणजे हे कुठल्या प्रदेशात आहे त्या ठिकाणी मी विचारते, ते ठिकाण विचारते की नल्लामाला व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्य हे कुठे आहे, त्या ठिकाणाचं नाव लगेच सांगा, लगेच संपर्क साधा दूरध्वनीवरनं.

0: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
1: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे। कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे।
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
3: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

0: FM Gold, खरा सोना।
1: आप पहिला प्रश्न विचारलेला होता आजच्या कार्यक्रमातला, तो म्हणजे की आत्ता नल्लामाला या अभयारण्य व्याघ्र प्रकल्पात 1400 वर्ष जुने शिलालेख शोधून काढलेले होते आणि ते शोधून काढल्यानंतर तर लक्षात आलं की ते दुसऱ्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंतच्या कालखंडातले आहेत। तर हा नल्लामाला अभयारण्य व्याघ्र प्रकल्प कुठे आहे असं मी विचारलं होतं, तर तो आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पूर्व घाटात पसरलेला आहे। देशातलं सर्वात घनदाट आणि दुर्मिळ जंगलांपैकी एक मानलं जातं हे, ते आंध्र प्रदेश इथे आहे। आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या परिसरामध्ये पसरलेला आहे। उत्तराबरोबर दिली त्यांची नावं सांगते, दीपाली विचारे, मंगेश दामले, चंदा आमरे, नीलम राणे, शिल्पा नाईक, गीता धुरी, अरविंद कुलकर्णी, शुभलक्ष्मी मस्तकार, पंकज मोहन आणि गायत्री वैशंपायन, या सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत। सगळ्यांचं मनापासनं अभिनंदन। आणि आता लगेचच आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत। आणि पुढचा प्रश्न विचारण्याआधी अर्थातच तुम्हाला म्हटलं तसं की ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रसाद सावकार यांनी कालच अखेरचा श्वास घेतला, ते काळाच्या पडद्याआड गेले अशी भावना सगळ्यांनी व्यक्त केली। तर त्यांच्याविषयीच तुम्हाला आपण अर्थातच त्यांची नाट्यपदंसुद्धा आपण ऐकणार आहोतच, पण जेव्हा म्हटलं तसं की प्रश्न विचारणार होते, तर त्याच्यात 1960 ते 1972 या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचं पुनरुज्जीवन घडून आलं। या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवनी देणाऱ्या प्रमुख गायक नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते। 1960 विद्याधर गोखले यांची 2 संगीत नाटकं आली। प्रथम प्रयोग 9 ऑक्टोबर 1960 आणि दुसऱ्या नाटकाचा प्रथम प्रयोग 10 ऑक्टोबर 1960 रोजी झाला। लागोपाठ रंगभूमीवर आलेल्या 2 नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीचं नवं पर्व सुरू झालं। प्रसाद सावकारांनी गायलेली त्या नाटकातली पदं संस्मरणीय ठरली। तर ही 2 नाटकं जी 1960 विद्याधर गोखले यांची आली, 9 ऑक्टोबर 1960 आणि 10 ऑक्टोबर 1960 रोजी त्यांचा प्रथम प्रयोग झाला, या 2 नाटकांची नावं काय होती, ती दोन्ही नाटकांची नावं तुम्ही मला सांगा। आपण प्रसाद सावकार यांच्याविषयी सुद्धा बोलणार आहोतच।

0: येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: नारी सात जन्मासाठी बांधली ग दोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने, नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही।
2: गोव्याची भूमी ही कला संस्कृतीचं माहेरघर म्हणून ओळखली जाते। संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हा तर गोव्याचा प्राण। इथल्याच संगीत रत्नांबद्दल आपण मागे सुद्धा काही वर्षांपूर्वी गप्पा मारल्या होत्या, माहिती घेतलेली होती की वेगवेगळी संगीतरत्न या क्षेत्रात या ठिकाणी या भूमीने कशी दिली याविषयी आपण मागे बोललेलो होतो। त्यातलेच रघुवीर सावकार, गोपीनाथ सावकार, प्रसाद सावकार असे संगीत रंगभूमीवर सावकारी करणारं तालेवार घराणं या भूमीत निर्माण झालं ते याचमुळे। वडील रघुवीर सावकार आणि काका गोपीनाथ सावकार यांच्या नाटक कंपन्या असल्यानं बालपणापासूनच प्रसाद सावकार यांना नाटकाचं बाळकडू मिळालं। संगीत संशय कल्लोळ हे सावकारांच्या कंपनीचं पेटंट नाटक, त्यात सावकारांनी सगळ्याच भूमिका केल्या। पंडितराज जगन्नाथ, मंदारमाला, सुवर्णतुला, जय जय गौरीशंकर, कट्यार काळजात घुसली या नाटकातल्या त्यांच्या भूमिका गाजल्या। ऐन उमेदीत एकाच वेळी दोन दोन तीन तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग ते करत असत। दिसणं, गाणं आणि अभिनय ही गायक नटाला आवश्यक तिन्ही अंग त्यांच्यापाशी होती। मंदारमालामध्ये पंडित राम मराठेंसारख्या दिग्गज कलावंतांबरोबर त्यांची गाण्याची जुगलबंदी व्हायची। गोड आवाज आणि स्वर लावण्याच्या पद्धतीमुळे प्रसाद सावकार आणि त्यांची जुगलबंदी अगदी रंगायची। मात्र सततच्या प्रयोगांमुळे आणि गाण्यांच्या शिकवण्यांमुळे त्यांच्या आवाजावर काही काळ विपरीत परिणाम झालेला होता आणि त्यांचं गाणंही थोडा काळ थांबलेलं होतं। या अकल्पित अशा आघातामुळे ते दुःखी झाले पण त्यांनी हार मानली नाही। कट्यार काळजात घुसलीमध्ये त्यांनी गायक सदाशिवची भूमिका केली होती आणि गाजवली होती। त्याच कट्यारमध्ये त्यांनी संगीताचा कान असलेल्या पण गळा नसलेल्या बांके बिहारीची भूमिका करून त्यावरही आपली छाप उमटवली। पंडितराज जगन्नाथमध्ये त्यांना सुरुवातीला एकच गाणं होतं पण त्यांच्या गाण्यावर फिदा झालेल्या रसिकांनी त्यांच्यासाठी आणखी एखादं गाणं नाटकात घालण्याची मागणी केल्यावर जय गंगे भागीरथी हे गाणं त्यात घालण्यात आलं आणि ते चांगलंच गाजलं। त्यांना नृत्याचंही अंग होतं। अमृत मोहिनीमध्ये त्यांनी नृत्यसुद्धा केलं होतं। आवाज गेल्यामुळे प्रसाद सावकार यांनी काही काळ नाट्यसंन्यास घेतला होता। ते गोव्यात वास्तव्य करून राहिले होते। त्यानंतर पुढच्या काळात त्यांनी अवघा रंग एकची झाला या नाटकात प्रभाकर पणशीकरांच्या आग्रहाखातर कीर्तनकार बुवांची भूमिका साकारली होती। वयाची 80 वर्ष पार केलेला रंगकर्मी ज्या तडफेनं या भूमिकेत उभा राहिला त्याचं रसिकांना अर्थातच खूपच कौतुक वाटलं। त्यांच्याविषयीच आज प्रश्न विचारलेला आहे आपला, तुम्ही उत्तरं देत आहातच, पण म्हटलं तसं की 9 ऑक्टोबर 1960 आणि 10 ऑक्टोबर 1960 रोजी लागोपाठ रंगभूमीवर आलेली त्यांची दोन नाटकं, त्यांची नावं तुम्ही मला सांगताय।

0: सावन घन गन दे बजाए सावन घन गन दे।
1: 1960 मध्ये विद्याधर गोखले यांची दोन संगीत नाटकं आली, त्याचं नाव होतं पंडितराज जगन्नाथ, प्रथम प्रयोग 9 ऑक्टोबर 1960 आणि सुवर्ण तुला प्रथम प्रयोग 10 ऑक्टोबर 1960। लागोपाठ रंगभूमीवर आलेली ही दोन नाटकं आणि या दोन नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीचं नवं पर्व सुरू झालं आणि प्रसाद सावकारांनी गायलेली या नाटकातली पदं संस्मरणीय ठरली असं आपण मगाशी म्हटलेलं होतं। बरोबर उत्तरं ज्यांनी दिली त्यांची नावं सांगते, चंदा आमरे, शिल्पा नाईक, ज्ञानेश्वर जठार, गायत्री वैशंपायन, पंकज मोहोड, दीपाली विचारे, गीता धुरी, प्रमोद कारखानीस, मंगला शेठ, शुभलक्ष्मी मस्तकार, नीलम राणे, वंदना केळवकर, अरविंद कुलकर्णी आणि शेवटच्या दोघांनी एक एक उत्तर बरोबर दिलं। वसंत पारुंडेकर आणि माधवी जोशी यांनी एक एक नाटकाचं नाव बरोबर सांगितलं। आज सकाळपासून बऱ्याच जणांनी संपर्क साधला, साथ संगत सोबत सहवास हेही खूप जणांनी आठवणी सांगितल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहलीबद्दल जेव्हा आपण बोललो तेव्हा प्रचंड तुमचा प्रतिसाद खूप सुंदर होता, धन्यवाद त्यासाठी। जगन्नाथ केदारे, सुहास पांडे, किशोर नाईक, शलाका कडणे, वसुमती ठोसर, गायत्री वैशंपायन, वसंत पारुंडेकर, सुनीता व्यवहारे, हर्षदा बापट, मंगेश दामले, वैदेही बेर्डे, शुभलक्ष्मी मस्तकार, वर्षा देशपांडे, काशीनाथ क्रमवंत अलीबाग या सगळ्यांनी फोन केले, त्याबद्दल त्यांच्या प्रतिक्रियाबद्दल त्यांच्या प्रतिसादाबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। अर्थात आता कार्यक्रमात एक वेळ तर आता प्रश्न उत्तरही नाही आणि अधिक काही बोलण्यासाठीही आपल्याकडे फारसा वेळ नाही, त्यामुळे एक नाट्यपदच आपण जाता जाता ऐकणार आहोत आणि त्या नाट्यपदासोबतच आजच्या कार्यक्रमात इथेच आपण थांबणार आहोत। ऐकत रहा असंच, पुढच्या कार्यक्रमात लवकरच आपली भेट होईल, तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। आत्ता मात्र या कार्यक्रमातून मी दीप्ती लेले आपल्या सगळ्यांचा निरोप घेते, धन्यवाद।

0: ગ્રુપ કે માં ઉઝબેકિસ્તાન સામે 3-1 જીત મેળવી. આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા. હવે પછી આપ 2:30 પ્રાદેશિક સમાચાર સાંભળી શકશો.
1: आता थोड्याच वेळात राष्ट्रीय
2: आणि मुंबई कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. आजच्या भोगवादी आणि चंगळवादी जगात प्रत्येक समुदायाला आध्यात्मिक उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे. विकसित भारतासाठी प्रत्येक समुदायाची उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
3: 2047 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं. पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है. राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए. ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता, कोई भी समाज पीछे ना रह जाए.
2: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गुबिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अर्ल स्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉन मेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विव्याटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3 हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 ठेवीदारांना होणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं. पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे। यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे। तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे। सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे। विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल। मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे। भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते। या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते। उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे। बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे। या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे। मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे। सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे। गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं। मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली। भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला। शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला। त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला। शुभमन गिल सामनावीर ठरला। फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप केमध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला। ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली। आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला। अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली। या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे। दुसरीकडे ग्रुप केमध्ये पोर्तुगाल आणि काँगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला। ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली। आज ग्रुप एमध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे। FIH महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली। न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे। भारताचा उपांत्यफेरीत सामना चिली विरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे। अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या, ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्ण बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे.

लंबित आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केलेली आहे. ऐकूया दीपिका भागवत यांनी गायलेला राग शुद्ध सारंग.

0: दीपिका भागवत यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आत्ता आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: तीन वाजता आहेत दुपारचे. आता प्रादेशिक बातम्या.